आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात सहभागी होणार। तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी। राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार। आणि देशात पूर तसंच उष्णतेच्या लाटांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आढावा। आता सविस्तर बातम्या। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत। यानिमित्तानं आयोजित सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत। प्रभास पाटण इथं आयोजित जाहीर सभेलाही ते संबोधित करणार आहेत। तत्पूर्वी काल प्रभास पाटणमध्ये भारतीय वायुदलाने चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिकं सादर केली। सोमनाथ अमृत पर्वानिमित्त मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। शेतकरी तसंच ग्रामीण समुदायांना नैसर्गिक शेती करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनसारख्या आध्यात्मिक केंद्रांची मदत होऊ शकेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं। बेंगलुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन समारंभात ते बोलत होते। भूमातेसाठी नुकसानकारक ठरत असलेल्या रासायनिक खतांच्या वापरास परावृत्त करून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्यात तसंच पीक उत्पादनासाठी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर करून घेण्यासंबंधीच्या उपक्रमांमध्येही संस्था सक्रिय भूमिका बजावू शकेल असंही ते म्हणाले। राष्ट्र उभारणीच्या कार्यात राजकीय व्यवस्थेपेक्षाही सामाजिक सहभाग अधिक प्रबळ ठरू शकतो यावर त्यांनी भर दिला। यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय केंद्रात नव्यानं उभारण्यात आलेल्या ध्यान मंदिराचंही उद्घाटन करण्यात आलं। पंतप्रधानांच्या हस्ते काल तेलंगणमध्ये हैदराबाद इथं 9,400 कोटी रुपयांच्या विविध पायाभूत सुविधा आणि औद्योगिक प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली। पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा संयमित वापर करणं ही सध्याच्या काळाची गरज आहे। आयात केलेल्या पेट्रोलियम उत्पादनांचा वापर गरजेनुसार आणि अत्यंत विचारपूर्वक केला जावा असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी देशवासियांना केलं। केंद्राने उचललेल्या पावलांमुळे पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली ऊर्जा संकटाची परिस्थिती आपण अत्यंत प्रभावीपणे हाताळत आहोत। यामुळे परकीय चलनाची बचत होण्यास आणि सध्या सुरू असलेल्या संघर्षाचे प्रतिकूल परिणाम कमी करण्यास मदत होईल असंही पंतप्रधानांनी नमूद केलं। तामिळनाडूमध्ये तमिळगाव वेत्री कळघम म्हणजेच टीव्हीके पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी काल सकाळी चेन्नई इथं पार पडलेल्या सोहळ्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। यावेळी विजय यांच्यासोबतच 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। या समारंभाला लोकसभा

येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान आसाम विधानसभेत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी हेमंता बिस्व सर्मा यांची निवड करण्यात आली. उद्या मंगळवारी आसामच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेश मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवड केली. रंगास्वामी यांचा बुधवारी 13 मे रोजी शपथविधी होईल. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार आहे. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असेल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पुण्यात दिली. भारती विद्यापीठाच्या 62व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राज्य शासनानं कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण राबवून 1.5 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत. तसंच 1.5 लाख विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे असं बावनकुळे म्हणाले. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, राष्ट्रभक्ती आणि शिस्तही महत्वाची असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दुसरा डॉ पतंगराव कदम स्मृती पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

येत्या काही काळात संभाव्य पूर तसंच उष्णतेच्या लाटा येण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर त्याला तोंड देण्यासाठी देशभरात करण्यात आलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत आढावा घेतला. या उच्चस्तरीय बैठकीत केंद्र सरकारी संस्थांनी या स्थितीचा सामना करण्याच्या अनुषंगानं केलेली तयारी, आपत्तीची पूर्वसूचना देणाऱ्या प्रणाली, मनुष्यबळासह इतर यंत्रणांची नियुक्ती, संबंधित संस्थांमधील परस्पर समन्वय, जीवितहानी टाळण्याबरोबरच मालमत्तेचं कमीत कमी नुकसान सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आलेल्या उपायांचा त्यांनी आढावा घेतला. याशिवाय पूरस्थितीचं संकट टाळण्यासाठी संपूर्ण देशभर हाती घेण्यात आलेल्या दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये झालेल्या प्रगतीचाही त्यांनी मागोवा घेतला. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा कार्यभार काल महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी स्वीकारला. महामंडळाची बैठक काल पुण्यात झाली. त्यामध्ये प्रभारी अध्यक्ष गुरैया स्वामी यांनी माजी संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत नव्या पदाधिकाऱ्यांकडे कार्यभार सुपूर्द केला. या बैठकीत महामंडळाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. 100वं साहित्य संमेलन मसापतर्फे पुण्यातच आयोजित करण्यात येईल यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. यासाठी स्थळ पाहणी समिती स्थापन करण्यात आली असून तिची पुढील बैठक 14 जूनला पुण्यात होणार आहे. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ काल पुण्यात विविध संस्था संघटनांच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशा आशयाचे फलक घेत आंदोलनकर्त्यांनी बालगंधर्व रंगमंदिर परिसरातून हा निषेध मोर्चा काढला. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची काल नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. जवळपास 6 तास ही चौकशी सुरू होती. यावेळी विशेष तपास पथकानं रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर चौकशी केली. मातृदिनानिमित्त काल मुंबईत मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते माता पोषण संचाचं वाटप करण्यात आलं. गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात महिलांच्या त्याचबरोबर नवजात अर्भकांच्या पोषणाच्या गरजा लक्षात घेऊन हा खास संच तयार करण्यात आला असल्याचं गोयल यांनी यावेळी बोलताना सांगितलं. माता आणि बालकांच्या आरोग्याचा देशाच्या भवितव्याशी थेट संबंध असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तहसीलदारांनी तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत असं आवाहन राज्याचे

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा इथल्या सहदुय्यम निबंधक कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन बावनकुळे यांच्या हस्ते काल करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. हवामान. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात सहभागी होणार. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार. आणि देशात पूर तसंच उष्णतेच्या लाटांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आढावा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार श्रोतेहो, 100.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबई ची एफएम गोल्ड प्रसारण सेवा कार्यक्रम सुरू झालेला आहे मनस्पर्शी, आणि हा कार्यक्रम घेऊन आले आहे मी तुमची मैत्रीण ग्रीष्मा बेहरे। श्रोतेहो, आजच्या मनस्पर्शीमध्ये आपण नक्की कोणत्या विषयावर बोलणार आहोत याची उत्सुकता असेल। एक छोटीशी थोडक्यात हिंट देते की आज आपण भटकंती करायला जाणार आहोत, त्यामुळे बॅग भरून तुम्ही तयार रहा, हे मस्त गाणं ऐकूया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला ठिकाण सांगणार आहे जिकडे आज आपण भटकंती करायला जाणार आहोत। ऐकत रहा एफएम गोल्ड, मी आहे ग्रीष्मा।

0: ऐकत रहा FM गोल्ड वर.
1: श्रोते हो, मनस्पर्शीमध्ये आज आपण भटकंती करणार आहोत असं मी तुम्हाला सांगितलंय आणि तुम्ही तयारी केलेली असेलच, बॅगा भरून तुम्ही तयार असालच ह्याची मला खात्री आहे. पण आता तुम्हाला कुठे जायचं हे तर सांगायला हवं ना. तर आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत की त्या जागेचं एक वेगळं काहीतरी महत्त्व आहे. म्हणजे ती जागा जी आहे ती भारतातच आहे, समुद्र किनाऱ्याला लागून अशी ती जागा किंवा ते ठिकाण आहे. आता ह्याचं महत्त्व एक तर आहेच की तिकडे अर्थातच समुद्र किनारा आहे आणि ज्यांना समुद्र किनारा आवडतो किंवा तिथे फिरायला आवडतं तर त्यांच्यासाठी तर ही गोष्ट आहेच. पण भारतामध्ये किंवा कुठेही जेव्हा समुद्र किनारा असल्यावरती ते एक आकर्षणाची गोष्ट असते. त्यानंतर विविध ठिकाणी मंदिरंसुद्धा आपल्याला दिसतात भारतामध्ये. पण ह्या ठिकाणी ह्या दोन गोष्टी तर नक्की आहेत, पण त्याच्यापेक्षा वेगळं असं काहीतरी या ठिकाणी आहे. आज आपण फिरायला जातो आहे ते पॉंडेचेरी किंवा पुडुचेरी ह्या ठिकाणी. तर ह्याचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे, तिथे फिरायला आपण कधी जाऊ शकतो, कुठला काळ योग्य आहे आणि तिथे बाकीच्या पाहण्यासारख्या अजून काय गोष्टी आहेत समुद्र किनाऱ्यांच्या व्यतिरिक्त, या सगळ्याविषयी आज आपण गप्पा मारणार आहोत आजच्या ह्या मनस्पर्शी कार्यक्रमात. ऐकत रहा FM गोल्ड.

श्रोतेहो मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आज आपण पुडुचेरी किंवा पॉंडिचेरी ह्या ठिकाणाची सफर करतो आहोत. आणि सफर करताना मी जसं म्हटलं की समुद्रकिनारे किंवा मंदिरं ह्या गोष्टी तर तिथे आहेतच, पण त्याबरोबर तुमच्याही लक्षात आलं असेल की मी काय तुम्हाला आता सांगते. विशेष गोष्ट म्हणजे अशी की भारतातल्या बहुतांश ठिकाणी ब्रिटिशांनी राज्य केलं, पण काही ठिकाणं अशी होती आणि त्याच्यामुळे राज्य केल्यामुळे त्याचा जो इम्पॅक्ट आहे किंवा त्याचा जो इफेक्ट आहे तो आपल्यावरती वेगवेगळ्या गोष्टींमार्फत आपल्याला दिसून येतो. म्हणजे इमारती असतील, त्यांचं स्थापत्यशैली असेल वगैरे वगैरे, बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यातनं आपल्याला त्या गोष्टी, त्यांची स्टाईल जी आहे ती आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे गोव्याला आपण गेलं तर तिकडे आपल्याला पोर्तुगीजांचा इम्पॅक्ट झालेला दिसतो. तिकडची जी घरं आहेत किंवा तिकडच्या ज्या वास्तू आहेत तिकडे, त्याच्यावरती त्यांच्यासारखी स्टाईल आपल्याला दिसते. त्याचप्रमाणे जर का आपण पॉंडिचेरीला गेलो तर पॉंडिचेरीमध्ये आपल्याला फ्रेंच स्टाईल दिसून येते, स्थापत्यशैली म्हणा किंवा अनेक ठिकाणी त्यांचा प्रभाव, आपल्याला फ्रेंचांचा प्रभाव झालेला त्या ठिकाणांवर दिसून येतो. कारण याचं कारण आपल्याला माहिती आहे, 300 वर्षांपासून फ्रेंच लोकांनी ह्या जागेचा ताबा घेतला होता आणि ह्यामुळे आजही फ्रेंच वास्तुकला आणि संस्कृतीची झलक तिकडे दिसते. जुन्या काळात हे फ्रान्सबरोबर व्यापाराचं एक मुख्य केंद्र होतं आणि आज ते अर्थातच पर्यटकांसाठी एक आकर्षणाचं ठिकाण आहे. अशाच ह्या पुडुचेरी किंवा पॉंडिचेरीच्या सफरीविषयी आज आपण बोलत आहोत आपल्या मनस्पर्शी या कार्यक्रमात. मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा.

0: ऐकत रहा FM गोल्ड वर।
1: मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा। आणि आज मनस्पर्शीमध्ये आपण पुडुचेरी किंवा पॉंडिचेरीची सफर करतो आहोत आणि तिकडे अनेक समुद्र किनारे आहेत, बीच आहेत। अशाच एका बीचला आता आपण भेट देणार आहोत, नंदनवन बीच ह्या बीचचं नाव आहे। पॉंडिचेरीमध्ये पर्यटनासाठीचा अनुभव अनुभवण्यासाठीचं एक उत्तम ठिकाण आहे। हा समुद्र किनारा खूप आकर्षक आहे कारण इकडचं जे पाणी आहे आणि वाळू हे दोन्ही खूप स्वच्छ आहे। नावाप्रमाणेच नंदनवनात आपल्याला गेल्याचं भास होतो, इतकं ते सुंदर असा दृश्य आहे किंवा सुंदर असं ते पाणी, निळ्या रंगाचं पाणी आणि वाळू ह्या दोन्हीमुळे आपल्याला एक वेगळा अनुभव मिळतो। आणि आपण जेव्हा मुंबईच्या ठिकाणी किंवा कुठल्याही समुद्र किनाऱ्यावर जातो ना, तेव्हा बऱ्याच ठिकाणचे समुद्र किनारे आपल्याला सारखे वाटतात। बघा, जेव्हा आपण पर्यटन हे उघड डोळ्यांनी करतो ना, म्हणजे तुम्ही म्हणाल की उघड डोळ्यांनीच आपण करणार ना, तर ती गोष्ट आहेच, पण म्हणजे त्याच्यातले बारकावे जेव्हा आपण बघतो ना की हा समुद्र किनारा कसा आहे, तो समुद्र किनारा कसा आहे, त्याच्यातनं आपल्याला त्याचा एक वेगळा अनुभव मिळतो। आणि मग त्याच्यातले बारकावे कळतात की काय फरक आहे, काय साम्य आहे, काय वेगळेपण आहे ह्या ठिकाणाचं। आता बघा, बरेचसे आपल्या इकडचे समुद्र किनारे सपाट रस्त्यापासून सपाट अंतरावरती

सरळ अंतरावरती असतात, पण काही ठिकाणी काही देशांमध्ये असे पण समुद्र किनारे आहेत की रस्ता वर आहे आणि आपल्याला उतरून खालती यावं लागतं आणि मग खालती समुद्र किनारा आहे, त्यामुळे तो खडकाळ भाग आपल्याला क्रॉस करून मग खालती आल्यावरती आपल्याला वाळू आणि समुद्र लागतो. तर असे वेगवेगळे समुद्र किनारे असतात आणि त्याचा अनुभव आपण घेतल्यावरती आपल्याला एक वेगळी आनंद आपल्याला त्या समुद्र किनाऱ्यावरती गेल्यावरचा मिळतो. तर इकडे नंदनवन बीचवरती गेल्यावरती असंच हे पाणी आणि स्वच्छ वाळू ह्यामुळे आपल्याला खूप छान वाटतं. आणि तिकडे जाण्याकरता पर्यटकांना चुनांबर बॅकवॉटरला बोटीने जावं लागतं आणि छान खजुराच्या झाडांसाठी छान सावली तिकडे थंडावा आपण घेऊ शकतो. आणि इथे वेगवेगळे वॉटर स्पोर्ट्ससुद्धा आहे. सगळ्याच किनाऱ्यांवरती किंवा सगळ्या समुद्र किनाऱ्यांच्या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स असतात असं नाही, पण ह्या ठिकाणी तुम्हाला त्याचा अनुभव नक्की घेता येणार आहे. बीच व्हॉलीबॉल आहे, वॉटर स्पोर्ट्स आहेत, अशा वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्सचा अनुभव तिथे तुम्हाला घेता येणार आहे आणि मजा करता येणार आहे. यानंतर आपण भेट कुठे देणार आहोत, पॉंडिचेरीतल्या कुठल्या ठिकाणी आपण जाणार आहोत, ऐकूया ह्या गाण्यानंतर.

श्रोतेहो मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आज मनस्पर्शीमध्ये आपण पुडुचेरी किंवा पॉंडिचेरी ह्या ठिकाणाला भेट देतो आहोत आणि समुद्रकिनारे त्याला असल्यामुळे वेगवेगळ्या समुद्रकिनाऱ्यांवरती आपण भेट देतो आहे आणि समुद्रकिनाऱ्यांची वेगवेगळी जी खासियत आहे ती आपल्याला माहिती आहे. काही असतात ते रस्त्याला लागून असे किनारे असतात, काही जे किनारे असतात ते वरनं आपण येतो खडकाळ किंवा असतात आणि तिथपर्यंत आपल्याला पोचता येत नाही, किनाऱ्यापर्यंत आपण पोचू शकत नाही असं सुद्धा असतं, किंवा थोडंसं आपल्याला उतरून यावं लागतं खालती. काही काही समुद्र असतात ते लगेच खोल असतात आणि काही काही असतात ते खूप आतपर्यंत गेल्यानंतर मग त्याची खोलाई जी आहे ती आपल्याला जाणवते किंवा माहिती असते. तर अशा किनाऱ्यांवरती जाताना आपण सावधगिरी तर बाळगायला हवीच, कारण आपल्याला ज्या किनाऱ्यांचा किंवा पाण्यात, विशेष करून पाण्यात कुठेही जाताना म्हणजे आणि समुद्रात किंवा नदीमध्ये, आपण त्याचा अंदाज घेतल्याशिवाय किंवा त्याच्याबद्दल माहिती असल्याशिवाय आपण तिथे काहीही करणं थोडंसं चुकीचं होऊ शकतं, कारण आपल्याला पाण्याचा अंदाज येत नाही तो किती खोल आहे किंवा किती पुढपर्यंत आपण जाऊ शकतो. बऱ्याचदा आपण बघतो की असे जे पर्यटन स्थळं असतात समुद्रकिनाऱ्यावर तिथे बऱ्याचदा लोक पोहायला लागतात, तर पोहताना आपण ही सावधगिरी बाळगायला पाहिजे की तो किती समुद्रकिनारा खोल आहे. लगेच जर का खोल असेल तर वेगळी गोष्ट असते आणि थोडासा पुढे अंतर ठेवून मग जर का खोल असेल तर आपण थोडंसं सेफ असतो, एकदम खोल असेल तर आपल्याला सांगता येत नाही. अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात किंवा बोट कुठे येते कुठे येत नाही अशासुद्धा असंख्य गोष्टी त्यामागे असतात. पण आपण आता सध्या फिरायला आलो आहोत त्याच्यामुळे आपण फिरण्यावरतीच लक्ष केंद्रित करूया. आणि आता आपण प्रोमेनेड ह्या बीचवरती आलेलो आहोत. तो प्रोमेनेड हा जो बीच आहे हा असाच छान बीच आहे आणि तिकडे वॉटर स्पोर्ट्स किंवा असं काही नसलं तरीसुद्धा खाण्यापिण्याची छान सोय आहे तुम्हाला. आणि कुठेही आपण फिरायला गेलं की आपल्याला भूक लागते, तहान लागते, म्हणजे हे लहान मुलांना बऱ्याचदा आढळतं होतं किंवा ते कारण सांगतात की कुठेही बाहेर पडलं की आई मला भूक लागली आहे, आई मला पाणी हवं आहे, म्हणजे काहीतरी त्यांना दिसलं खाण्यापिण्याची ठिकाणं की त्यांना भूक लागायला लागते किंवा तहान लागायला लागते. तर अशासारखं आपल्या मोठ्यांनासुद्धा होऊ शकतं आणि त्यामुळे त्याची काळजी घेण्याकरता इथे छान छान स्टॉल्स लागलेले आहेत. समुद्र किनाऱ्यावरती बसून किंवा त्या स्टॉल्समधनं सुद्धा आपण समुद्र किनारे समोर बघू शकतो आणि छान त्याचा आनंद घेऊ शकतो.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

0: ऐकत रहा FM गोल्ड वर।
1: श्रोते हो, मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा। आणि आज आपण पुडुचेरी किंवा पॉंडेचेरीची सफर करतो आहोत आणि आपण दोन किनारे समुद्र किनारे बघून झालेले आहेत आपले। आता आपण पुढे जाणार आहोत। पुढे आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका बॉटनिकल गार्डनमध्ये। या बॉटनिकल गार्डनचं वैशिष्ट्य असं की अर्थात कुठल्याही बॉटनिकल गार्डनमध्ये आपल्याला छान छान तिकडचे जे झाडं आहेत किंवा वृक्ष आहेत ते बघायला मिळतात, त्यांच्याबद्दलची आपल्याला माहिती मिळते, त्यांची वैज्ञानिक नावं, सायंटिफिक नावं आणि जी लोकल लोकं आपण म्हणतो त्याला सामान्यपणे, तर ती नावं, ह्या दोन्ही प्रकारच्या गोष्टी तिथे लिहिलेल्या असतात, दोन्ही नावं लिहिलेली असतात, त्याचा उल्लेख असतो आणि काही ठिकाणी त्याच्याबद्दलची जास्त माहितीसुद्धा असते, म्हणजे नावाच्या व्यतिरिक्तसुद्धा त्या झाडाचं काय वैशिष्ट्य आहे किंवा त्यांची कुठल्या जातीचं आहे किंवा कुठल्या वेळेला ते फुलतं किंवा फळं येतात वगैरे वगैरे, अशी जी डिटेल माहिती असते ती पण काही ठिकाणी दिली जाते। काही ठिकाणी फक्त सामान्य नावं आणि वैज्ञानिक नावं किंवा सायंटिफिक नेम्स दिलेली जातात। तर ह्या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे, तर ह्या तर गोष्टी तिथे आहेतच, नावं तर दिलेलीच आहे, पण गंमत अशी आहे की फ्रेंच यांची वस्ती तिथे असल्यामुळे किंवा फ्रेंच लोकांनी राज्य काही काळ तिकडे केल्यामुळे तिकडचा जो इम्पॅक्ट आहे तो तिथे जास्त दिसतो आणि तिथे राहणाऱ्या लोकांनी परदेशातून आणलेली बरीचसे वनस्पती आपल्याला तिकडे बघायला मिळतात ह्या बॉटनिकल गार्डनमध्ये। तिथे 1500 जास्त वनस्पतींच्या प्रजाती आपल्याला बघायला मिळतात। 1500 म्हणजे केवढं ते मोठं असेल बघा, जर का वेगवेगळ्या प्रजाती तिथे बघायला मिळतात तर 1500 म्हणजे खूपच मोठं व्याप्ती आहे त्याची आणि असंख्य झाडं। म्हणजे मला असं वाटतं आपल्याला अशा ठिकाणी जेव्हा आपण जातो कुठल्या वस्तू संग्रहालयात म्हणा किंवा बॉटनिकल गार्डनमध्ये म्हणा, तर तिथे आपल्याला दिवस कमी पडेल की काय असं वाटतं, कारण चालायला खूप असतं आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणं जाऊन। काही ठिकाणी बॉटनिकल गार्डन मुद्दामून तयार केलेलं असतं की तिकडे थोडेसा झरा असेल किंवा तिथे थोडे मासे कासव वगैरे अशा गोष्टींचा एकत्र, म्हणजे प्राणी आणि झाडं असं एकत्र एका ठिकाणी असतं। या ठिकाणी सुद्धा आपल्याला वेगवेगळे मासेसुद्धा इकडे बघायला मिळतात, मत्स्यालयसुद्धा तिकडे आहे केलेलं, त्याच्यामुळे अशी एक लहान मुलांना काय आणि मोठ्यांना काय, ज्यांना ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना ह्या गोष्टी बघायला आवडतात, त्यांच्यासाठी ही पर्वणीच म्हणायला हवी, नाही का?

मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे. श्रोते हो, मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा, आणि आज आपण पुडुचेरीची सफर करतो आहोत. आपण बॉटनिकल गार्डन बघितलं, त्याच्यानंतर आपण आता संग्रहालयामध्ये जाणार आहोत. तर पुडुचेरीच्या संग्रहालयात जाताना आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी तिथे बघायला मिळतात. अर्थात कुठल्याही संग्रहालयात जाताना एक तो जो ठेवा असतो ऐतिहासिक ठेवा, तो आपल्याला बघायला आणि अनुभवायला मिळतो की त्या काळात कसं होतं, ती लोकं कशी राहत होती, काय कपडे घालायचे, किंवा काय खाणं पिणं होतं त्यांचं, किंवा त्यांचं व्यवसाय काय होता, अशा अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, आपल्याला माहिती मिळते. काही ठिकाणी आपल्याला ती माहिती लिहिलेली असते, आणि काही काही जी आता नवीन संग्रहालय आहेत किंवा त्यांचं नूतनीकरण ज्यांचं झालेलं असतं, तर त्यांच्यामध्ये थोडंसं ॲडव्हान्स गोष्टीसुद्धा आपल्याला मिळतात, की आपल्याला त्या ऐकायलासुद्धा मिळतात. आपल्याला पर्सनल कॉर्ड्स दिले जातात आणि ते ऐकून आपण त्याच्यामध्ये ते घालून आपण तिकडची माहिती जे आहे ते आपल्याला सांगतात, आणि आपण ती गोष्ट जी काही स्टॅच्यू असेल म्हणा किंवा शिल्प असेल किंवा काही असेल, ते बघता बघता आपल्याला ती गोष्ट ऐकता येते, त्याच्या मागची जी माहिती असेल ती ऐकता येते. अर्थात जसं बॉटनिकल गार्डनला जाताना आपल्याला वेळ काढून जावं लागतं, तसंच कुठल्याही संग्रहालयात जाताना सुद्धा आपल्याकडे भरपूर वेळ असायला पाहिजे. आपल्याला जर का आवड असेल, बऱ्याचदा असं होतं की आवड असेल तरच आपण अशा ठिकाणांना भेट देतो, कारण इथे आपला भरपूर वेळ मोडू शकतो आणि आपले पायसुद्धा दुखू शकतात. कारण वस्तुसंग्रहालय किंवा हे जे बॉटनिकल गार्डन ही खूप मोठी असतात, आणि चालत फिरण्याची ह्या जागा आहेत, किंवा उभं राहावं लागतं बराच काळ. त्याच्यामुळे आपल्याला ज्यांना आवड असेल आपण तेच जातो तिथे, आणि मग पूर्ण वेळ काढून आपल्याला जायला पाहिजे. तर ह्या संग्रहालयामध्ये आपल्याला काय काय बघण्यासारखं आहे, तर दगडी कोरीवशी शिल्प आहेत किंवा पितळ्याची शिल्प आहेत, प्राचीन झाडाचे अवशेष आहेत, वाहतुकीची साधनं आहेत, दिवे आहेत पितळ्याचे, हस्तकला आहेत, नाणी, शंख, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, आणि त्याचबरोबर इतिहासातल्या वेगवेगळ्या काळातल्या गोष्टी पण तिथे आपल्याला बघायला मिळतात. आणि त्याचप्रमाणे फ्रेंच लोकांचा जो इतिहास आहे किंवा त्यांची जी पौराणिक काही गोष्टी आहेत, अशा गोष्टीसुद्धा आपल्याला तिथे बघायला मिळतात. त्यामुळे ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी हे संग्रहालय नक्की जायला पाहिजे, तिकडे बघायला पाहिजे.

ऐकत रहा FM गोल्ड वर. मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा आणि आपण पुडुचेरीची सफर करतो आहोत आणि आपण अगदी शेवटाला आलेलो आहोत. म्हणजे बघण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात पण कार्यक्रमाची वेळ संपत आल्यामुळे आपल्याला खूप जास्त अजून फिरता येणार नाही आहे, पण तरीसुद्धा अजून थोडासा वेळ आहे आपल्याला फिरायला. तर इकडे पुडुचेरी किंवा पॉंडेचेरी इथे पोर्तुगीज येऊन गेले, डच आले, डॅनिश आले, इंग्रज आले आणि फ्रेंचसुद्धा आले आणि 18व्या शतकापर्यंत ह्या लहानशा अशा मच्छीमार गावाचं एक भव्य बंदर शहरात रूपांतर झालं. फ्रेंचांनी इकडे 1670 पहिल्यांदा ते इकडे आले किंवा पहिल्यांदा त्यांनी पाऊल ठेवलं आणि 1954 त्यांचं ही जी राजवट होती ते संपून ते परत गेले आणि परत जाताना बऱ्याच गोष्टी त्या इथे ठेवून गेले. कुठल्याही जेव्हा परराष्ट्र परदेशी कुठल्या तरी राजवटीचा जेव्हा आपल्यावरती राज्य बऱ्याच काळ झालेलं असतं तेव्हा त्याचा जो इम्पॅक्ट आहे, त्याचा जो एकंदर गोष्टी आपल्याला आजूबाजूला दिसतात, म्हणजे त्यांचं राहणीमान असेल किंवा खाणं पिणं असेल, कपड्यांच्या पद्धती असतील, अशा बऱ्याच गोष्टींचा इम्पॅक्ट आपल्यावरती झालेला दिसतो. आणि तसाच काहीसा हा फ्रेंच लोक जेव्हा पुडुचेरी सोडून गेले तेव्हासुद्धा त्यांनी हा ठेवलेला होता आणि अशा अनेक गोष्टी आपल्याला तिकडे बघायला मिळतात. आणि तिकडनं फारसं काही त्यानंतर काही बदललेलं नाही आहे. आणि पुडुचेरीची ही जी सफर आहे ती जर का आपण केली तर आपण खूप काळ मागे किंवा एक काळाची सफर किंवा काळाचा प्रवास असं म्हणता येण्यासारखी ही सफर आहे. पुडुचेरी हे नाव जे आहे ते नवीन वस्ती असा त्याचा अर्थ असलेलं मूळचं नाव फ्रेंचांचं फ्रेंचमध्ये भाषांतर केल्यावरचं आपल्याला दिसतं. आणि पुडुचेरीचा इतिहास आपल्याला माहिती आहे थोडक्यामध्ये. तर इकडे हे जे व्यापार चालत होता त्या व्यापारामध्ये रंगवलेले कपडे, मातीची भांडी, अर्धमौल्यवान खडे म्हणजे सेमी प्रेशियस स्टोन ज्याला आपण म्हणतो अशांचा समावेश आहे. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी संग्रहालयामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामुळे आपल्याला जर का पुडुचेरी फ्रेंच आणि त्याचा प्रभाव झालेला कसा आहे किंवा काय काय ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जर का आवडत असतील तर पुडुचेरीला एकदा नक्की जा आणि छान तिकडचा आनंद, त्या ठिकाणांचा ज्या संग्रहालय आहेत, बॉटनिकल गार्डन आहेत, समुद्र किनारे आहेत, मंदिरं आहेत, अशा वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देऊन त्या पुडुचेरीची सफर तुमची खूप छान होईल. तर कार्यक्रमाची श्रोते हो वेळ संपत आल्यामुळे कार्यक्रमात मी इथेच थांबते. जाता जाता हे छान गाणं तुमच्यासाठी आणि त्यानंतर पुढच्या कार्यक्रमात आपण पुन्हा भेटणार आहोत. ऐकत रहा FM गोल्ड.

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार श्रोतेओ, 100.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबईची एफएम गोल्ड प्रसारण सेवा कार्यक्रम सुरू झालेला आहे युवा तरंग, आणि हा कार्यक्रम घेऊन आले आहे मी तुमची मैत्रीण ग्रीष्मा बेहरे। श्रोतेओ, युवा तरंग मध्ये आपण वेगवेगळ्या युवा मित्र मैत्रिणींना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारतो आणि त्यांच्याकडनं जाणून घेतो की त्यांच्या क्षेत्रामध्ये किंवा त्यांना काय आवडतं, त्यांचं सध्याचा काय ट्रेंड आहे, काय फॅशन आहे, कुठल्या ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये ते करिअर करू पाहत आहेत किंवा कुठली उंची त्यांनी गाठली आहे, याविषयी त्यांच्याशी गप्पा मारतो किंवा त्यांच्याविषयी आपण जाणून घेतो। तर आज आपण अशाच एका तरुण मैत्रिणीशी मैत्रिणीकडून तिच्याबद्दल आपण बोलणार आहोत। तर ती तरुण मैत्रीण कोण आहे आणि तिने काय केलेलं आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी एक छान गाणं ऐकूया आणि मग कार्यक्रमाची सुरुवात करूया। ऐकत रहा एफएम गोल्ड।

0: ऐकत रहा FM गोल्ड वर।
1: युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा आणि आज आपण युवा तरंगमध्ये अशा एका युवतीविषयी बोलणार आहोत की जिनी काहीतरी छान असं करून दाखवलेलं आहे, तर ती गोष्ट म्हणजे तिचं करिअर नसून काहीतरी वेगळं तिने केलेलं आहे। म्हणजे बघा, असं बऱ्याचदा होतं ना की आपल्याला एखादा प्रश्न सतावत असतो पण त्याच्यावरती उत्तर नेमकं कसं शोधायचं किंवा कुठून सुरुवात करायची आणि मग ते आपल्याला जमेल का, ते होईल का, असे असंख्य प्रश्न आपल्या मनात येतात आणि मग बऱ्याचदा आपण ते जाऊ दे ना, लोक बघतील असं म्हणून सोडून देतो किंवा आत्ता मला वेळ नाही आहे, नाही जमलं तर, नाही झालं तर, असं करून आपण त्या गोष्टी सोडून देतो। पण असं न करता ती गोष्टीचा विचार करणं किंवा ती जी अडचण आहे त्या अडचणीवरती मात आपण कसा काय करू शकू अशा प्रकारचा विचार करून पुढे तिथपर्यंत सोल्युशनपर्यंत किंवा त्याच्या उपायापर्यंत पोचलेली अशी ही तरुणी आहे। तर ह्या तरुणीचं नाव आहे विनीश

ती आजूबाजूला बघितलं, नेहमीचेच जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नातनंच तिला ही समस्या दिसली आहे आणि त्याच्यातच तिने उत्तर शोधलेलं आहे. तर ही प्रश्न जी समस्या आहे ती म्हणजे जेव्हा आपण धुवून आलेले कपडे इस्त्री करतो, तर आपण जेव्हा घरी इस्त्री करतो तेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी वापरतो किंवा इलेक्ट्रिकवर चालणारी अशी इस्त्री वापरतो. पण जर का आपण इस्त्री करण्यासाठी जर का दुकानात कपडे दिले तर ती जी इस्त्री असते ती इलेक्ट्रिकवर फक्त चालत नाही तर त्याच्यामध्ये कोळशाचा सुद्धा वापर केला जातो मोठ्या प्रमाणामध्ये, आणि त्याच्यामुळे त्याचे जे काही दुष्परिणाम होतात तर ह्यावरती तिने काहीतरी एक उपाय शोधून काढला आहे. काय आहे, कसा आहे प्रवास, ऐकूया ह्या गाण्यानंतर.

0: ऐकत रहा FM गोल्ड वर।
1: श्रोते हो, युवा तरंगमध्ये आपण विनिशा उमाशंकर हिच्या विषयी बोलत आहोत। तर ही एक लहान अशी 12 वर्षाची मुलगी आहे आणि जिला ही समस्या दिसली की ती जेव्हा आजूबाजूला बघत होती की इस्त्री करताना जेव्हा आपण कपडे घरी इस्त्री न करता जेव्हा आपण बाहेर इस्त्रीला देतो तेव्हा इलेक्ट्रिसिटी बरोबर तीच कोळशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आणि तिने साधारण याचा जो अंदाज घेतला होता तो असा होता की 1 कोटी एवढा प्रमाणामध्ये कोळसा वापरला जातोय प्रत्येक वेळेला आणि 5 किलो कोळसा त्याच्यामध्ये दर दिवशी तो जाळला जातोय। आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा कोळसा जाळल्यावरती प्रदूषणात भर पडते, प्रदूषण वाढतं आणि मग प्रदूषणाचे जे अनेक त्रास आपल्याला होत असतात, श्वसनाचे असतील, डोळ्याला त्रास होत असतील किंवा अजून बरेच त्रास आपल्याला माहिती आहेत आणि आपण काही अंशी ते अनुभवलेले आहेत। नुकतंच आपल्या इथे जो एअर क्वालिटी इंडेक्स जो घसरला होता किंवा जो खूप खराब झाला होता आणि त्याच्यामुळे आपल्याला असं धुरकट धुरकट सगळीकडे दिसत होतं, ती धुकं नव्हती अर्थात आपल्याला माहिती होतं, त्याच्यामुळे त्याचा परिणाम आपल्या श्वसनावरती होतो, श्वसनाचे अनेक आपल्याला आजार होऊ शकतात आणि सर्दी खोकला हे गोष्टी एकदा झाल्या सर्दी खोकला की तो मग परत बरं व्हायला फार वेळ लागतो अशासारख्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं। आणि जर का त्यातलं एखादं कारण आपण जर का कमी केलं तर, जर का आपण कार पुलिंग केलं किंवा अशा काही पब्लिक ट्रान्सपोर्ट आपण जर का वापरलं तर प्रदूषण नक्कीच थोडं कमी होईल। पण ह्या छोट्या मुलीने असा विचार केला की एवढा जर का 5 किलो कोळसा जर का जाळला जातोय तर त्याच्यातनं दरवेळेला दर दिवशी किती प्रदूषण होत असेल, प्रदूषणात किती भर पडत असेल आणि ते प्रदूषण आपल्याला कुठेतरी कमी करायला पाहिजे, मग त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल, असा ह्या छोट्या मुलीच्या डोक्यामध्ये विचार सुरू झाले की आपण कशा पद्धतीने ह्या समस्यावरती तोडगा काढू शकू। आणि मग तो तोडगा तिने काय काढला याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे या गाण्यानंतर। त्याआधी ऐकूया आपण संदेश आणि मग आपल्या कार्यक्रमामध्ये पुढे तिने कसा तोडगा काढला, काय उपाय केला हे मी तुम्हाला सांगणार आहे। ऐकत रहा FM गोल्ड, मी आहे ग्रीष्मा।

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

0: ऐकत रहा FM गोल्ड वर।
1: श्रोते हो, युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा। आणि आज आपण विनिशा उमाशंकर या लहानशा मुलीविषयी बोलतो आहोत। तिने काय उंच उडी मारलेली आहे किंवा उंच झेप घेतलेली आहे ह्याच्याविषयी आपण बोलतो आहोत। तर तिने जी समस्या तिला वाटत होती त्याच्यावरती तिने उपाय किंवा तोडगा शोधायचा ठरवला आणि तो जणू तिने ध्यासच घेतला। कारण ती शाळेतली मुलगी होती, शाळेतल्या मुलीला इतकं जास्त फिजिक्स किंवा गणित ह्या गोष्टींची डीप माहिती नसणं हे अगदी स्वाभाविक आहे। म्हणून तिने काय केलं, ती माहिती मिळवण्याकरता 11वी 12वी किंवा कॉलेजच्या लेवलचं जे फिजिक्स असतं त्याचा तिने अभ्यास करायला सुरुवात केला। अभ्यास केला आणि त्याच्यावरती तिने उपाय शोधला की सौर ऊर्जेवरती आधारित अशी ही इस्त्री तिने बनवली। म्हणजे त्याची जी गाडी असते, आपण बाहेर वेगवेगळ्या गोष्टी विकण्याकरता जी गाडी, हातगाडी ज्याला म्हणतो, तशासारखी तिने एक गाडी बनवली ज्याच्या छतावरती सोलार पॅनल्स लावले आणि खालती त्यालाच कनेक्ट करणारी अशी ही इस्त्री तिने बनवली। म्हणजे तुम्ही बाहेर रस्त्यावरती सुद्धा सौर ऊर्जेचा वापर करून ही इस्त्री तुम्ही वापरू शकता आणि त्यामुळे तुमचं कामही होणार आहे, त्याच्यातही काही बाधा येणार नाही आहे। कारण आपण ही इस्त्री करणं हे काम आपण दिवसभरातच करतो, रात्री फार कमी लोक करत असतील। तर मग सकाळच्या वेळात केलं तर त्याचा

जास्तीत जास्त फायदा होईल. बरं, इलेक्ट्रिसिटीचं बिल काही येणार नाही आणि प्रदूषणापासून सुद्धा मुक्ती मिळेल आणि तरीसुद्धा त्यांचं काम होईल, त्यांना रोजगार मिळेल. अशासारखी एक छान अशी कल्पना तिने सुचवली, तिला सुचली आणि त्याच्यातनं तिने अथक प्रयत्नांनी ह्या गोष्टीपर्यंत ती पोचली.

श्रोते, युवा तरंगमध्ये आपण विनिशाविषयी बोलत आहोत. तर विनिशा हिने हे जे कार्य केलं किंवा हे जे तिने रिसर्च करून त्याच्यामधनं हा जो तोडगा किंवा उपाय केला, शोधून काढला, त्याच्यामुळे तिला अर्थ शॉर्ट प्राईज याची सर्वात लहान अशी तरुण अशी फायनलिस्ट म्हणून ती समोर आली. त्याचप्रमाणे तिची ही जी सोलार इस्त्री आहे ती 5 तासांचा उन्हामध्ये चार्ज होते, म्हणजे सोलार ऊर्जेमुळे ती चार्ज होते आणि ती 6 तास पुढे चालते, ज्यामुळे कोळशाचा वापर टाळला जातो आणि पर्यावरणाचं अर्थातच रक्षण केलं जातं. विनिशाला 2011 अर्थ शॉर्ट प्राईज ह्याची ती फायनलिस्ट, सर्वात लहान अशी फायनलिस्ट म्हणून तिची निवड झाली. आणि चाइल्ड क्लायमेट प्राईज 2020 आणि अर्थ डे नेटवर्कचा रायझिंग स्टार अवॉर्ड असं तिला बक्षीस देण्यात आलं. तिचं कौतुक हे फक्त ह्या प्राइजेसपुरतंच मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ती गेलेली आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे वेगवेगळ्या देशातल्या मोठमोठ्या लोकांनी तिचं खूप कौतुक केलेलं आहे. आणि तिचं कौतुक म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या देशातली ही छोटीशी मुलगी जिला एक समस्या दिसली आणि त्याच्यावरती तिने मेहनतीने 6 महिन्यात हा तोडगा शोधून काढला. आणि फक्त शोधून काढला नाही तर त्याच्यामुळे पर्यावरणसुद्धा सुरक्षित राहिलं किंवा त्याला जो ऱ्हास होत होता किंवा पर्यावरणमध्ये प्रदूषणाची वाढ कमी ठेवून तिने ह्या उपाय शोधला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ही गोष्ट नेऊन ठेवली आणि सगळ्यांनी तिची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली ही आपल्या सगळ्यांकरता, सर्व भारतीयांकरता खूपच अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे आपण सगळ्यांतर्फे विनिशाचं खूप खूप कौतुक आणि तिच्या पुढच्या वाटचालीकरता तिला खूप खूप शुभेच्छा. श्रोतेहो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे. कार्यक्रमात मी इथेच थांबते. पुढच्या कार्यक्रमात आपली पुन्हा भेट होणार आहे. ऐकत रहा FM Gold.

0: गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार श्रोतेहो, 100.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड प्रसारण सेवा कार्यक्रम सुरू झालेला आहे रंजक सफर, आणि हा कार्यक्रम घेऊन आली आहे मी तुमची मैत्रीण ग्रीष्मा बेहरे। श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण कसली सफर करणार आहोत याची उत्सुकता तुमच्या मनात असेल, एक मस्त गाणं ऐकूया आणि त्याच्यानंतर कार्यक्रमात आजच्या सफरीला निघूया।

श्रोतेहो रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा आणि आजच्या रंजक सफरमध्ये आपण सफर कसली करणार आहोत याची उत्सुकता तुमच्या मनात असेलच. तर आज आपण अशा गोष्टीविषयी बोलणार आहोत की ती गोष्ट काही काळापर्यंत आपल्या जवळची होती आणि आता थोडीफार दुरावली आहे. हां, आता हे सांगितल्यावरती लगेच ओळखणं इतकं सोपं नाही आहे कारण हे खूप जनरल स्टेटमेंट होईल. पण ही गोष्ट म्हणजे अशी आहे की ती गोष्ट सायकल आहे. ही सायकल जी काही काळापर्यंत आपल्या जवळची होती म्हणजे तेच एक वाहतुकीचं साधन बऱ्याच ठिकाणांमध्ये होतं किंवा अगदी जेव्हा बस किंवा छोटं अंतर जर का आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर बस रिक्षा टॅक्सी याच्यापेक्षा ह्याची वर्दळ जेव्हा कमी होती किंवा ह्या गोष्टींचा वापर छोट्या अंतराकरता करणं हे जेव्हा आपण करत नव्हतो तो काळ ज्याच्यामध्ये सायकल ही सगळ्यात जवळचं आपलं साधन होतं वाहतुकीचं की छोटं अंतर तरी सुद्धा आपण जे अंतर आपण चालत कापू शकत नाही ते अंतर आपण सायकलीद्वारे जात असू. मुलं शाळेमध्ये जाताना कॉलेजमध्ये जाताना अंतर कमी असेल तर सायकलनी अवश्य जात असत. आणि आपल्याला आधीच्या काळातली म्हणजे आधीच्या पिढीतली लोकंसुद्धा अगदी सरास सायकलचा वापर करताना दिसायची किंवा आपल्याला ते माहिती होतं, आपल्याला सांगण्यात येतं की तुझे आजोबा माहिती आहेत का हे सायकल घ्यायचे किंवा ती ह्यांची ती आवडती सायकल होती, ह्या कंपनीची सायकल त्यांना खूप आवडायची किंवा किती वर्ष त्यांनी ती जपून ठेवली आणि किती छान त्याची काळजी घेतली आणि आत्तापर्यंत ती सायकल आपल्याकडे होती. पण मग काळ बदलल्यावरती बऱ्याच गोष्टी बदलतात, शाळा लांब जातात किंवा शाळेत जाता येताना जे वाहतुकीची साधनं आपली इतकी जास्त वाढली आहे, ट्रॅफिक वाढलं आहे, त्याच्यामुळे सुद्धा सायकलनी प्रवास करणं थोडंसं आपलं कमी झालं आहे. बंद झालं असं अजिबात नाही,

कमी नक्की झालंय, तर त्याच्यामुळे हा ही सायकल जी आहे ती काही काळापर्यंत आपल्या अगदी जवळची होती आणि आता थोडीशी दुरावलेली आहे, पण तरीसुद्धा प्रदूषणासाठी, प्रदूषण कमी होण्यासाठी, त्याच्यात वाढ होऊ नये ह्यासाठी सायकल हे एक उत्तम साधन आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि त्याचा अवलंब परदेशातसुद्धा केला जातो. आपण बऱ्याचदा जपानी लोकांना सायकल चालवताना बघतो आणि त्यांना बघितल्यावरती आपल्याला खूप छान वाटतं, कारण आत्ताच्या काळामध्ये आपण जर का विचार केला की ऑफिसला जाताना मी आज सायकल घेऊन जाणार, तर ते आपल्याला सर्वसामान्यपणे शक्य होत नाही. कारण मेन मुख्य कारण हेच असतं की आपलं घर आणि आपलं ऑफिस ह्याच्यातलं जे अंतर असतं ते खूप दूर असतं, आणि एवढा दूर प्रवास करणं आपल्याला शक्य होत नाही. तासभर जर का आपल्याला ट्रेननी लागत असेल तर सायकलनी आपल्याला किती वेळ लागेल, त्याच्यामध्ये आपली किती एनर्जी वाया जाईल आणि आपल्याला वेळसुद्धा किती जाईल त्याच्यात, मग ऑफिसची वेळ आपण गाठायची कधी वगैरे, अशा गोष्टींचे प्रश्न आपल्याला पडतील. पण आपण जवळचं अंतर जायला तरी नक्कीच सायकल वापरू शकतो. ह्या सायकलच्या प्रवासाविषयी आपण आज थोडक्यात जाणून घेणार आहोत आजच्या रंजक सफर ह्या कार्यक्रमात.

0: ऐकत रहा FM गोल्डवर।
1: श्रोते हो, सायकलची सफर म्हटल्यावरती मला वाटतं सगळेजण आपण थोडेसे भूतकाळात गेला आहात आणि प्रत्येकाला आपण लहानपणी किंवा आपले कोणीतरी नातेवाईक वयस्कर लोक घरातली ही कशी त्या काळात सायकल वापरत होती आणि आपण ते बघितलंय किंवा आपण काही काळ सायकल चालवलंय याची आठवण बहुतेक झालेली दिसते, कारण श्रोत्यांचे फोन येत आहेत आणि सांगतायत की आमचे अमुक अमुक वापरायचे, आमचे हे वापरायचे, ते वापरायचे। आणि मला खूप छान वाटतंय की सायकल हा विषय आपल्या सगळ्यांच्याच खूप जवळचा विषय आहे आणि त्याची सफर, त्याच्या सफरीवर आपण निघालेलो आहोत। तर भारतात सायकलची सुरुवात साधारणपणे 1890 दशकात झाली आणि सुरुवातीला ब्रिटिश काळादरम्यान ही सुरुवात झाल्यामुळे फक्त इंग्रजच काही काळ ही सायकल वापरत असत, पण कालांतराने सर्वसामान्य लोकसुद्धा ही सायकल वापरायला लागले। मग ही सायकलची जी सुरुवात आहे ही 1817 कार्ल ड्रेक्स यांनी सायकलचा शोध लावला आणि ज्याच्या सुमारे 70 भारतात ती सायकल दाखल झाली। अशी ही सायकल पुढे आपल्यापर्यंत पोचली आणि त्याच्यानंतर आपण ती वापरायला लागलो। आणि शाळेतली मुलं, म्हणजे अगदी मला आठवतंय आत्ता मी सांगता सांगता की अगदी जेव्हा एक 4-5 मूल होतं त्याच्यानंतर त्याला आपण पहिले सायकल चालवायला शिकवतो, पहिले ती दोन चाकं असतात आणि त्याला एक सपोर्ट देणारी दोन चाकं असतात तशी सायकल तो चालवतो, त्याच्यानंतर ते हळूहळू बॅलन्स करायला लागतात, मग ती छोटी बाजूची चाकं काढली जातात आणि मग आई वडील किंवा घरातलं कोणीही पाठी त्याला धरून धरून सायकल चालवायला सुरुवात होते आणि मग हळूच हात काढला जातो। त्या मुलाला कदाचित कळत नाही की आपल्या पाठी कोणी नाही आहे, कारण तो कॉन्फिडन्स

ऐकत रहा FM गोल्ड वर. श्रोते हो, आपण सायकलची सफर करतो आहोत आणि रंजक सफरमध्ये आज सायकलच्या सफरीवर निघताना आपल्याला बऱ्याच आठवणी येत आहेत आणि फोनसुद्धा मला येत आहेत. सायकल हा खूप जवळचा विषय आपल्या सगळ्यांकरताच आहे. तर ही जी सायकल आहे ती भारतामध्ये 1942 मुंबईच्या हिंद सायकल कंपनीने भारतात सायकलचं उत्पादन सुरू केलं, निर्मिती सुरू केली आणि ज्यामुळे सायकल ह्या स्वस्त झाल्या. 1960 दशकापर्यंत खेड्यापाड्यात आणि शहरात सुद्धा सायकल अगदी सर्वसामान्य आपल्याला दिसायला लागल्या होत्या. म्हणजे जशा आपल्याला आता रिक्षा टॅक्सी दिसतात त्याचप्रमाणे सायकल ह्या आपल्याला घराघरात सायकल किंवा आधी आपण आत्ता हल्ली आपण असं म्हणतो की प्रत्येक घरात गाडी असते किंवा प्रत्येक घरामागे एक टू व्हीलर तरी असते. तसंच ह्या काळामध्ये 1960 पुढे प्रत्येक घराघरात एक तरी सायकल असायची आणि मग ती सायकल प्रत्येकाची पाळी आळीपाळीनी सुद्धा वापरली जायची किंवा ह्या ठराविक अंतराकरता सायकल वापरली जायची. त्या सायकलशी आपलं नातं इतकं त्या काळामध्ये लोकांशी जवळ जोडलेलं होतं की ती सायकल बराच काळ तशीच ठेवलेली सुद्धा असायची. जेव्हा ती वापरणं हळूहळू कमी झालं, बंद झालं आणि मग ती देऊन टाकणंसुद्धा जीवावर यायला लागलं, कारण ती अगदी आपली एक सखी असल्यासारखं सायकलचा उपयोग आपण करत असू त्या काळात. पण आताचा काळ बदलल्यामुळे असं झालं आहे की ही सायकल चालवताना आपल्या मनामध्ये बरेच प्रश्न येतात. खरं तर आपल्या लहानपणापासून आपण ऐकत बघत किंवा टी व्हीवरती सुद्धा जुने पिक्चर बघताना आपल्याला हिरो हिरोईनसुद्धा सायकल चालवताना, गाणी म्हणत सायकल चालवताना आपल्याला दिसतात. आणि तरीसुद्धा आत्ताचा काळ असा झाला आहे की आपल्याला सायकल चालवत कुठेही जायचं म्हटलं की थोडंसं आपल्याला ऑकवर्ड वाटतं. ते खरं का वाटतं हे माहिती नाही, पण आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये हे एकदा तरी ही भावना येते की बापरे मी सायकलनी जायचं, मग काय म्हणतील, ही सायकल नको बाबा, त्यापेक्षा मी चालत जाईन नाही तर मग रिक्षा करेन किंवा मग बसने जाईन. तर असं आपल्या मनात खरं तर येण्याची खरं काही गरज नाही आहे, कारण आपला आधीचा काळ हा सायकल चालवतच लहानाचा मोठा झालेला आपण ऐकला तरी असेल किंवा काही जणांनी तो अनुभवला पण असेल. आणि मी जशी मगाशी म्हटलं की पूर्वीच्या काळी सायकलवरनं गाणी म्हणत जाणारे हिरो हिरोईनसुद्धा आपण चित्रपटांमध्ये बघितलेले आहेत. तर आतासुद्धा आपण कमी अंतराकरता ही सायकल जर का पुन्हा चालू केली आणि आपली मैत्रीण तिला बनवलं तर खरंच हे जे प्रदूषण आहे त्याच्यात खूप कमी प्रदूषण कमी होण्यामध्ये खूप मदत होणार आहे. कारण अर्थात लांब जाण्यासाठी लांब पल्ल्याच्या ज्या ठिकाणं असतील तिकडे आपण सायकल घेऊन जाऊ शकत नाही, पण अगदी जवळ अगदी स्टेशन जर का आपल्या घरापासून विचार करा 15 असेल किंवा 10 असेल किंवा एका दुकानात जायचं असेल की जे एक 10-15 अंतरावर असेल, तर अशा ठिकाणी जर का चालत आपल्याला जाता येत नसेल तर आपण सायकलचा जर का वापर केला तर इंधन बचत पण होईल आणि प्रदूषणामध्ये खूप कमी प्रदूषण होईल आणि आपलं जे वातावरण आहे ते बऱ्यापैकी सुधारेल, चांगलं होईल. एअर क्वालिटी इंडेक्स चांगला होण्यामध्ये ह्या गोष्टीकरता नक्कीच मदत होईल. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी जर का हा विचार केला आणि घरातल्या एकानी तरी किंवा 10 1-2 जणांनी तरी ही सुरुवात केली तर हळूहळू 4-5 का होईना आपण सगळेजणं पुन्हा एकदा सायकल वापरायला लागू आणि पुन्हा एकदा ती सायकल आपली मैत्रीण, आपली सखी बनेल.

0: ऐकत रहा FM गोल्ड वर।
1: श्रोते हो, रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि आपण आज सायकलची सफर करतो आहोत। या सायकलच्या सफरीवर पुढे जाताना ही सायकल आता उत्पादन त्यांची जी केंद्र आहे ती प्रमुख उत्पादन केंद्र कुठली आहे तर पंजाब आणि हरियाणा ही राज्य सायकल उत्पादनात अगदी आघाडीवरती आहे। आणि सायकलमध्ये अगदी सुरुवातीला फार प्रकार नव्हते, अगदी एक साधी सायकल, एक जेंट्स आणि एक लेडीज असे दोन प्रकार फक्त सायकलीचे आपल्याला बघायला मिळाले। पण पुढे जाऊन आता लहान मुलांच्या वेगळ्या सायकली, त्याचे वेगवेगळे रंग, रंगी बेरंगी ती सायकल असते। मग मुलांची असेल तर वेगळी, मुलींची असेल तर त्याचे रंग वेगळे असतात। मग पुढे बास्केट असतं वगैरे, डेकोरेशनच्या अनेक साधनंसुद्धा त्या सायकलला आपल्याला बाजारामध्ये मिळायला लागली आहेत सायकली करताची। आणि त्याचप्रमाणे गिअरवाली आणि साधी अशा दोन प्रकारसुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात की शक्यतोवर लहान मुलांच्या ज्या सायकली असतात त्या साध्या असतात आणि मोठ्यांचीसुद्धा साधी सायकलसुद्धा असते। पण ज्यांना एक स्पोर्ट म्हणून किंवा एक खेळ म्हणून जर का त्याच्याकडे बघायचं असेल तर त्याला गिअरच्या सायकल्स मिळतात। आणि मग मोठमोठी अंतरं जशी बाईकनी पार केली जातात लेह लडाखपर्यंत किंवा कन्याकुमारीपर्यंत बाईकनी जायचं, त्याचप्रमाणे सायकलनीसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करता येतो। आणि त्याच्यासाठी अर्थातच साधी सायकल उपयोगी नाही, किंवा आपल्याला प्रॅक्टिस त्याची खूप करावी लागते, त्याच्या बाकीच्या इक्विपमेंट्स आपल्याला घ्याव्या लागतात, म्हणजे गुडघे किंवा हेल्मेट लावावं लागतं, गुडघे सांभाळावे लागतात, हातांना ग्लव्स घालावे लागतात, कारण भरपूर वेळ आपण ते हँडल पकडलेलं असतं, मग हाताचे जे तळवे आहेत ते कदाचित खरचटले जाऊ शकतात। तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे किंवा ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत म्हणून, किंवा सीट त्याची थोडीशी वेगळी असते की थोडीशी आरामदायी अशी असते, आणि आपले बूट चांगले घालावे लागतात जेणेकरून आपण पॅडल्सवरती पाय व्यवस्थित ठेवू शकतो, होल्ड त्याच्यावरती राहू शकतो। ह्या अगदी छोट्या छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत जर का तुम्ही मोठ्या प्रवासाला गिअरची सायकल घेऊन जाणार असाल तर। काही वेळेला चढ असतो काही ठिकाणी, तिकडे साध्या सायकल चालवायला आपल्याला खूप जोर द्यावा लागतो किंवा खूप आपले श्रम त्याच्यात वाया जातात। त्यापेक्षा जर का गिअर असेल तर बाईक सारखंच, पण बाईक एवढं पॉवरफुल नसलेली ही सायकल, पण खूप छान प्रकारे आपण त्या सायकलचा प्रवास करू शकतो। आणि प्रदूषण तर आपण टाळतो सायकलनी प्रवास केल्यामुळे, दूर अंतर जे आपल्याला करायचं आहे, पार करायचं अंतर, ते आपण ह्या सायकलीनी करू शकतो। आणि तिसरी गोष्ट म्हणजे व्यायाम खूप चांगल्या प्रकारे ह्या सायकलमुळे होतो। जे आपण जिममध्ये जाऊन काही व्यायाम करतो त्यातलेच काही प्रकार आपण सायकलवरती, बऱ्याच काळ सायकल चालवल्यावरती आपल्या पायांना जे टोन करणं म्हणतात किंवा पायांचे व्यायाम विशेष करून सायकल चालवल्याने होतात, त्याच्यामुळे असं वेगवेगळ्या प्रकारची अशी आपल्याकरता उपयोगी आणि चांगली अशी सायकल जी आपण थोड्या काळ मागे टाकली होती किंवा मागे सारली होती तिला आता आपण पुढे काढूया, तिची धूळ झटकूया आणि तिला आपलंसं करूया, आणि ही सायकल घेऊन आपला प्रवास हा पुढे सुरू करूया।

0: ऐकत रहा FM गोल्ड वर।
1: श्रोतेहो, रंजक सफर मध्ये आता वेळ झालेली आहे प्रश्नमंजुषेची, ज्याची तुम्ही खूप खूप आतुरतेने वाट बघत आहात। तर आजच्या कार्यक्रमातला पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे की मेघालयमध्ये बोलली जाणारी भाषा कोणती आहे। ज्या दोन तीन भाषा बोलल्या जातात मेघालयमध्ये, त्यातल्या ती भाषा कोणत्या आहेत, त्यांची नावं तुम्हाला सांगायची आहेत। फोन नंबर्स तुम्हाला माहिती आहेत, 4515 4134 आणि 4515 4135 हे आमचे फोन नंबर्स आहेत। आणि 022 हा STD कोड आहे मुंबई बाहेरील श्रोत्यांकरता। तुम्हाला ह्याचं जर का उत्तर माहिती असेल तर मग वाट कसली बघताय, पटापट फोन उचला आणि तुमचं उत्तर माझ्यापर्यंत पोचवा। आणि ऐकत रहा FM गोल्ड।

0: ऐकत रहा FM गोल्ड वर।
1: श्रोते हो, रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि आज मी तुम्हाला कार्यक्रमातला पहिला प्रश्न असा विचारला होता की मेघालयमध्ये बोलली जाणारी जी बोलीभाषा आहे त्या कोणत्या कोणत्या बोलीभाषा बोलल्या जातात आणि ह्याचं उत्तर तुम्ही देताय, पण मला वाटतं बरेचसे श्रोत्यांना अजूनही उत्तरं द्यायची आहेत, त्यांना थोडासा वेळ कमी पडला आहे। आपण पुन्हा एकदा हा प्रश्न घेणार आहोत। ज्यांनी उत्तर मगाशी दिलेलं नसेल, ज्यांना सहभागी होता आलं नसेल, त्या श्रोत्यांकरता पुन्हा एकदा ही संधी आहे। तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता, तुम्हाला फोन नंबर्स माहिती आहेत, त्यामुळे पटापट फोन करा आणि तुमचं उत्तर माझ्यापर्यंत पोहोचवा आणि ऐकत रहा FM गोल्ड।

श्रोतेहो, रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारला होता की मेघालयमध्ये बोलली जाणारी भाषा कोणती आहे आणि ह्याचं योग्य उत्तर आहे खासी, गारो आणि इंग्रजी. या प्रश्नाकरता सहभागी झालेल्या श्रोत्यांची मी नावं सांगते. दीपा पालकर, दीपाली विचारे, गायत्री वैशंपायन, मंगला शेठ, मिलिंद टिपणीस, रती पेडणेकर, काशीनाथ क्रमवंत, प्रकाश कुलकर्णी आणि मिलिंद चाफेरकर. श्रोतेहो, फोन अजूनही येत आहेत पण आपल्याला कार्यक्रमात आता पुढे जायला हवं. कार्यक्रमातला पुढचा आणि शेवटचा प्रश्न असा आहे की आल्प्स पर्वतरांगा किती देशांमध्ये पसरलेल्या आहेत. प्रश्न पुन्हा एकदा, आल्प्स या पर्वतरांगा कुठल्या कुठल्या देशांमध्ये किंवा किती देशांमध्ये पसरल्या आहेत ती संख्या सांगायची आहे देशांची. तुम्हाला फोन नंबर्स माहिती आहेत, पटापट फोन करा आणि तुमचं उत्तर माझ्यापर्यंत पोचवा आणि ऐकत रहा FM गोल्ड.

0: ऐकत रहा FM गोल्ड वर.
1: श्रोते हो, रंजक सफर कार्यक्रमाच्या आणि ह्या आपल्या प्रश्नमंजुषेच्या अगदी शेवटाकडे आपण आलेलो आहोत. प्रश्न मी तुम्हाला दुसरा प्रश्न कार्यक्रमातला विचारला होता की आल्प्स या पर्वतरांगांमध्ये किती आल्प्स या पर्वतरांगा किती देशांमध्ये पसरलेल्या आहेत, तर त्याचं योग्य उत्तर आहे 8. आणि ते देश कोणते आहेत, तर फ्रान्स, स्वित्झर्लंड, इटाली, मोनॅको, जर्मनी, ऑस्ट्रिया, स्लोवेनिया, लिचेस्टन, अशा वेगवेगळ्या 8 देशांमध्ये ह्या ज्या आल्प्स पर्वतरांगा आहेत त्या पसरलेल्या आहेत. आणि बऱ्याच श्रोत्यांनी यात सहभागी झालेले आहेत. काही श्रोते अजूनही फोन करतायत, पण आता या श्रोत्यांनी जे सहभागी झाले आहेत त्यांची मी नावं सांगते. दीपाली विचारे, शुभांगी कारेकर, दीपा पालकर, गायत्री वैशंपायन, मिलिंद टिपणीस, मृदुला जोशी, मोरेश्वर धायमोडकर, मंगला शेठ. श्रोते हो, कार्यक्रमात आता आपल्याला इथेच थांबण्याची वेळ आलेली आहे, कारण कार्यक्रम आता संपणार आहे. पण जर का तुम्ही ह्या कार्यक्रमात तुम्हाला ह्या प्रश्नांकरता सहभागी होता आलं नसेल, तर पुढच्या वेळेला तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता. आणि फोन नंबर्स तुम्हाला माहिती आहेत, कार्यक्रम आमचे दरवेळेला होत असतात, तर तुम्ही ऐकत रहा आणि असेच आमच्या कार्यक्रमात सहभागी होत रहा. या कार्यक्रमात मला इथेच थांबण्याची अनुमती द्या. नमस्कार.

0: सेंद्रीय शेतीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. इंधन आणि तेलाचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर केला तर भारतालाही संकटाचा सामना करावा लागू शकतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
1: पंतप्रधान महोदयांनी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे. आपल्याला कल्पना आहे खूप मोठ्या प्रमाणात अमेरिका इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगामध्ये तेल आणि गॅसची कमतरता आहे. आवश्यकतेनुसारच उपयोग हे जे प्रधानमंत्री मोदी सांगितलं ते सर्वांनी पाळावं असं आमचं आव्हान आहे.
0: माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही व्यावसायिकांना तसंच नागरिकांना परकीय चलनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे. परकीय चलनाचा अधिक वापर होत असलेली क्षेत्र पाहून हा वापर कसा कमी करता येईल या दिशेनं प्रयत्न करण्याचं आवाहन वैष्णव यांनी केलं. सरकारच्या 12 वर्षातल्या अपयशांमुळे अशा प्रकारचं आवाहन करावं लागत आहे अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. काय विकत घ्यावं काय घेऊ नये यासारखी जबाबदारी नागरिकांवर टाकून सरकार जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात सध्या 690 अब्ज डॉलर इतक्या मूल्याचं परकीय चलन उपलब्ध असल्याचं रिझर्व्ह बँकेनं शनिवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात स्पष्ट केलं आहे. गेल्या आठवड्याभरात त्यात सुमारे 8.25 अब्ज डॉलरची घट झाली. गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशातला परकीय चलनाचा साठा 686 अब्ज डॉलर इतका होता. पश्चिम आशियातलं युद्ध सुरू होण्यापूर्वी 27 फेब्रुवारीला देशातला परकीय चलन साठा 728 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. तेव्हापासून त्यात 38 अब्ज डॉलरची घट झाल्याचं दिसतंय.
2: जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असलं तरीही भारतीय अर्थव्यवस्था लवचिक असून चालू आर्थिक वर्षात 6.6% वाढ नोंदवू शकते असा अंदाज भारतीय स्टेट बँकेनं आज जारी केलेल्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या 4थ्या तिमाहीत थोडी मंदी दिसून आली असली तरी अर्थव्यवस्थेनं विकासाची मजबूत गती कायम ठेवली आहे असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. गुजरातमधल्या सोमनाथ महादेव मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पूजा केली. सोमनाथ मंदिराच्या कळसावर 11 तीर्थक्षेत्रातल्या पाण्यानं जलाभिषेक करण्यात आला. यानंतर झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यातही प्रधानमंत्री मोदी यांनी सहभाग घेतला. पुनर्निर्मित सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सोमनाथ अमृत पर्व साजरं केलं जात आहे. हे अमृत पर्व पुढच्या 1000 वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं मोदी यावेळी म्हणाले. भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक्स पथकानं सोमनाथ मंदिरावरच्या आकाशात चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या. तसंच हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यानिमित्तानं आयोजित विशेष प्रदर्शनालाही मोदी यांनी भेट दिली. तत्पूर्वी मोदी यांनी रोड शोही केला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज देशभरातल्या न्यायालयांसाठी 1 खटला 1 डाटा प्रणालीची घोषणा केली आहे. यामुळे देशातल्या सर्व उच्च न्यायालय त्याचप्रमाणे जिल्हा आणि तालुका न्यायालयांमधल्या त्या प्रकरणांची माहिती एकाच पद्धतीनं नोंदवण्यात येणार आहे. यामुळे याची

0: कॅपिटल्स त्यांच्यात होणार आहे. धरमशाला इथे HPCA मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं मुंबई इंडियन्सवर 2 गडी राखून विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाययोजनांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत जिरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू, 4 गंभीर. आणि पश्चिम आशियातलं युद्ध थांबवण्यासंदर्भातला इराणचा प्रतिसाद अमेरिकेला अमान्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: बहुत ही मशहूर एक गाना फिल्माया गया और लक्ष्मी छाया का जो कैरेक्टर था वो इस फिल्म के लिए मशहूर हुआ. तो सुनते हैं ये गाना तीसरी मंजिल फिल्म से.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपण ऐकत होतात कलाकार निलेश साळुंखे यांचं शहनाई वादन राग शुद्ध सारंग. त्यांना तबला साथ केली होती वैभव धुमाळ यांनी. आणि याबरोबरच नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.